0: शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहेत.
1: लवकरच तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल. आम्ही ऑपरेशन अर्धवट करत नाही, फुलफुट करतो.
2: ऑपरेशन यशस्वी आहे आणि बॉडी एकदम सुदृढ आहे. ऑपरेशन यशस्वी आहे आणि बॉडी एकदम सुदृढ आहे.
3: शिवसेना प्रमुख एकच होऊन गेले, पुन्हा दुसरा शिवसेना प्रमुख होणे नाही, अजिबात होणार नाही. तुझा कोणतरी कुठला तरी पडलेला माणूस उचलून आणून तू कोणतीकडे बसल्याचा, तू जसा तू बसला होता अध्यक्षपदी तसं आज कोणतरी ध्यान बसवलंय. भाजपाला कोणी अध्यक्ष चालतो, पण शिवसेना प्रमुख एकमेव, दुसरा शिवसेना प्रमुख होणे नाही, लोक स्वीकारणार नाही. शिवसेनेचा प्रमुख कोण हा उपरा ठरू शकत नाही. तू उपरा आहेस, उपरायस, तू उपटसुंब आहेस. त्याच्यामुळे तू तुझ्या अवकाशात राहा, त्यांनी त्यांचं घर सांभाळावं. जर त्यांना पंतप्रधान पदाची स्वप्न बघत पडत असतील आणि म्हणून ते दुसऱ्याचे खासदार बोलून स्वतःचा खुंटा भडकात करत असतील, तर तुमच्या खुंट्याला पहिले मुडायचं बघा.
4: Slipping into a very short break, news and updates continue on the other side. Stay tuned.